0: chirua, atamalin ki matamara gamba varibirua, raja rani dhani lai unsan dalgini raile, yo jivan esai shukya ko thai na yo ghar ko piraile, ori o. Mayarila gurai layo malgu kerai ma jam kuri basa sadai poro jam sapi derai ma ori o ari avanu katoi pata pake ko khursani bagmati dhai otamai samdauni birsani ori o
1: tula sadai bichang lagai चार नंबर बैतेश्वर मोटीला जीरी का सागा नारम तेले मातारे रो अलकटी तमारे रामा रामा नारम तेले माता